नमस्कार श्रोतेहो, FM 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 अर्थात 2 जुलै 2026. रसिकोत सुरू होती आमची आजची प्रसारण सभा. या प्रसारण सभेत माझे नियंत्रण कक्षातले सहकारी श्याम नायर आणि प्रशांत पाठक यांच्यासह मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. उस्ताद बिस्मिल अखा साहेब आणि सहकाऱ्यांनी सनईवरती वाजवलेल्या तबल्याच्या त्रितालात बांधलेल्या बैराग भैरव या रागाच्या सुरावटींनी

श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाऱ्यांनी सनईवरती वाजवलेला तबल्याच्या त्रितालामध्ये बांधलेला राग बैरागी भैरवाटी भैरवची सुरावट आपण ऐकलीत. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोते आपण ट्यून केलं आपल्या आवडीचं आपलं लाडकं आकाशवाणी नाशिक केंद्र.

शब्द स्वरांची अखंड संजीवकधारा आकाशवाणी, आणि आकाशवाणीचा पण ट्यून केलेला आहे नाशिक केंद्र. सकाळचे 6:32 झालेले आहेत. सुमधुर भक्ती संगीत आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम आहे भक्तीधारा, आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत बालरक्षणार्थ मंत्रानं.

बालरक्षणार्थ मंत्र आपण ऐकलात आणि आता भक्तिधारा कार्यक्रमात नमन आराध्य देवतेला अरूपाच्या रूपाला. रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत आहे, यशवंत देव यांचं संगीत आहे.

मंगलमूर्तीला गणरायाला नमन करणारं हे विष्णुदास नामा यांची रचना आपण ऐकलीत. रवींद्र साठे यांच्या आवाजातली यशवंत देव यांचं संगीत असलेली आणि आता नमन गुरुरायाला. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. संत तुकाराम महाराजांची रचना आता आपण ऐकणार आहोत. चंद्रशेखर गाडगीळ यांचं संगीत असलेलं, यामध्ये मुख्य स्वर आहे तो सुरेश वाडकर यांचा.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला, ते चंद्रशेखर गाडगीळ यांचं संगीत असलेलं, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांच्या आवाजातला. कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा आपण ऐकत आहात, भक्तीधारा. बघा ना श्रोते, आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो तेव्हा भगवंताची मूर्ती आपण आपले फक्त डोळे बंद करून त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणतो आणि तिला मनोभावे नमन करत असतो. प्रत्येकाचा देव वेगळाही असतो, प्रत्येकाचं आराध्य वेगळं आहे. कुणाचा देव शांततेत असतो, कुणाचा नामस्मरणात असतो, कुणाचा कर्मयोगात असतो, तर कुणाचा निरपेक्ष प्रेमात देखील असतो. बघा ना, प्रत्येकाच्या मनातला देव त्याच्या अनुभवांनी घडलेला असतो. म्हणूनच प्रत्येकाचा देव वेगळा, प्रत्येकाचा विश्वासही वेगळा. आणि देवाला म्हटले ना, नावाची गरज नसतेच खरं तर, कारण तो भावनेचा भुकेला आहे.

आणि म्हणूनच प्रत्येकाचा देव वेगळा जरी असला तरी तो सगळ्यांचाच असतो. ती शक्ती प्रत्येकासोबतच असते. तर चला संत एकनाथ महाराज काय म्हणतात ऐकूयात. अनुराधा मराठे यांनी गायलेलं हे गीत आहे. धनंजय दैठणकर यांचं संगीत आहे.

आणि खरंच निश्चित तेव्हा भगवंताची अशी आस लागते तेव्हा भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देतोच. आणि मग जेव्हा ज्याचं दर्शन झालं त्याची आरती आणि त्याची भजनं गायला वाद्यही कामाला येतात. तर चला आता यानंतरची दत्ता पाटील यांची ही भक्तिरचना आहे, मधुकर पाठक यांचं संगीत असलेली, प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजातली.

हाती टाळ मुखी नाम मृदुंगाचा गजरा अशा भजनाने भरतो भक्तीचा सागर. आणि भक्तीच्या सागरातली ही भक्तीधार आपण ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राची. आणि आता कार्यक्रमात शेवटी आहे ती देशवंदना. गुलशन बावरा यांचं हे गीत आहे, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत असलेलं, महेंद्र कपूर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आहे.

0: महेंद्र कपूर आणि सहकलाकारांनी गायलेलं आहे गीत उपकार ह्या चित्रपटातलं आपण ऐकलं आहे. कार्यक्रमात शेवटी देशवंदनाअंतर्गत ज्याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं, आणि ही होती आजची भक्तिधारा. भक्तिधारा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: MG रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.

श्रोतेपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:32 झाली आहेत. आता एक नजर अशा दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांवर घालण्यापूर्वी सांगू इच्छिते की आजचे हे प्रसारणातले कार्यक्रम आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी नियंत्रण कक्षात दक्ष आहेत ते श्याम नायर आणि प्रशांत पाठक, आणि प्रसारण कक्षातून मी आपल्याशी पल्लवी कुलकर्णी संवाद साधते. तेव्हा रूपरेषा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम या रूपरेषेनंतर लगेचच असलेला. यामध्ये मनाला भावलेले ग्रंथ यामध्ये संवाद साधतील विजय निपाणीकर. 6:40 स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात ओळख कृषी अर्थशास्त्राची यामध्ये संवाद साधतील विनया गांगल. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडाबतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात पल्लवी कुलकर्णी आपल्याशी संवाद साधतील.

0: सकाळी 6:50 आणि परिसर कार्यक्रमात अंजिनेरी जैव विविधतेचा हॉटस्पॉट याविषयी डॉक्टर संजय औटी आपल्याशी संवाद साधतील. तर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात ग्रंथ संरक्षण यामध्ये अनिता जोशी आपल्याबरोबर संवाद साधतील. दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7 आपण एका हिंदी चित्रपट गीताचा आस्वाद घेऊ शकणार आहात. 7:10 आणि प्रादेशिक बातम्या 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 आणि श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर भावधारा. सकाळी 8 समाजच्या प्रभात, 8 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग. आज सकाळी श्रोते 8:40 वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे, निर्मिती आकाशवाणी नाशिक केंद्राची आहे. तेव्हा हा कार्यक्रम आज 8:40 अस्मिता वाहिनीवरून आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स. 9:05 विविध भारतीचे कार्यक्रम. 10 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 10:05 गीत भारती. 10:30 NCERTचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11 प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. सकाळी 11 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दुपारी 12 वनिता मंडळ. संध्याकाळी 5:30 युववाणी. संध्याकाळी 6:30 ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत द ओव्हल लंडन इथं इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या संघादरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्त विशेष. आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात आज आपण ऐकू शकणार आहात रान जाई, सादर करते कृष्णा शिंदे. रात्री 11 हिंदीतून आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील, ज्या आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावर. असे हे भरगतचा कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी, आपल्याला माहिती देण्यासाठी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती. सकाळचे 6:35 आणि 34 सेकंद झाली. आता ICI अक्षरे रसिके अंतर्गत मनाला भावलेले ग्रंथ यामध्ये संवाद साधत आहेत विजय निपाणेकर. ICI अक्षरे रसिके.
1: द फाउंटन हेड, लेखिका आयन वँड. आयन वँड यांनी लिहिलेली द फाउंटन हेड ही कादंबरी म्हणजे आदर्श मानवाची नैतिक बैठक आणि मूल्य प्रतिमा साकार करणारे साहित्य शिखर आहे. गूढवादाच्या धुक्यातून मानवी मूल्यभावनेला बाहेर काढण्यासाठी साकारलेले मनुष्यपूजेचे महान नाट्य आहे. ज्यांना माणसातील अत्युच्च निर्मिती क्षमतेचे भान असते तेच केवळ मनुष्यपूजक असू शकतात. परंपरागत जगण्यात कोणी नीतीभ्रष्टतेच्या स्पर्शाने विरघळतात, कोणी मोडून पडतात, कोणी सावकाश घसरत जातात, वडीलधाऱ्यांच्या उपदेशाच्या विशाल दलदलीत नाहीसे होतात, तरीही काही मोजकी माणसे ठाम राहतात. आत्मतेजाशी प्रतारणा न करता त्याला आकार देऊन सत्यात उतरवतात. त्यांच्यासाठी असलेला मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणजे द फाउंटन हेड, युवकांच्या आत्म्याच्या तेजस्वितेचा आणि मनुष्यत्वाच्या थोरवीचा हुंकार म्हणजे द फाउंटन हेड. द फाउंटन हेडचा नायक म्हणजे हॉवर्ड रोआर्क, म्हणजे या बुटक्या लिलीपूट जगातील ताडमाड नैतिक गलिव्हर आहे. घाणेरड्या डबक्यातील राजकारणाच्या जळाऊ जगाला भिडण्याची आणि त्यापासून वर उठण्याची वृत्ती म्हणजे रोआर्क आहे. मुंगीला वादळाचा गडगडाट कधीच ऐकू येत नाही असा मुंग्यांच्या क्षमते पलीकडील गडगडाट म्हणजे रोआर्क आहे. रोआर्कला पारंपरिक शिक्षण पद्धतीचे नियम न पाळल्याने आर्किटेक्चर कॉलेजमधून काढून टाकले आणि मग हा रोआर्क व्यक्तिवाद विरुद्ध समूहवाद या संघर्षात नैतिक लढा देतो. अशा रोआर्कची नायिका आहे डॉमिनिक

0: फ्रँकन, डॉमिनिक ही वाट चुकलेली बंडखोर नायिका आहे. मला कोणतेही काम किंवा व्यक्ती प्रिय वाटू लागली तर मला या जगावर जास्त अवलंबून राहावे लागेल. एक आसक्ती पुरेशी असते जाळ्यात अडकायला. तुमची प्रिय वस्तू किंवा व्यक्ती तुमच्यापासून हिरावली जाऊ नये म्हणून सर्व तडजोडी कराव्या लागतात असे म्हणणारी डॉमिनिक. तिच्या दृष्टीने रोआर्क म्हणजे अमूर्त ऊर्जेचे मूर्त रूप, त्याच्या नजरेत दिसणारी स्वामित्वाची जाणीव. त्याला पाहताच तिला आयुष्यातील आसक्ती गवसली, असीम द्वेषाची आसक्ती. कर्तव्यवान समजल्या जाणाऱ्या माणसात दोन प्रमुख जाती आहेत, खरोखर कर्तृत्ववान माणसे आणि कर्तृत्वाचा आव आणणारी माणसे. ज्याचे स्वत्व जागृत आहे असा स्वयंपूर्ण स्वार्थी माणूस आणि दुसरा आत्मा गहाण टाकलेला बाणगुळासारखा निस्वार्थी माणूस. पहिल्या स्वयंनिर्मित प्रवृत्तीचे नाव आहे हॉवर्ड रोआर्क आणि दुसऱ्या परावलंबी वृत्तीचे नाव आहे पीटर कीटिंग. पराभवाची शब्दात न मावणारी घाणेरडी भीती म्हणजे पीटर. त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांवर त्याची महत्ता ठरत होती आणि या सगळ्या संघर्षात एका प्रसिद्ध वृत्तपत्र साखळीचा अनभिषिक्त सम्राट असलेला गेल वायनांड आहे. वायनांडच्या वृत्तपत्रात स्थापत्यशास्त्रावरील टीकात्मक स्तंभ लिहिणारा एल्सवर्थ टूही हा लेखक म्हणजे जगावेगळा खलनायक आहे. कळकट माणसांच्या घटनांच्या दलदलीत रोआर्कवर खटला होतो. कोर्टात रोआर्क म्हणतो, माणसाला जगण्यासाठी दोनच मार्ग असतात, स्वतःच्या बुद्धीच्या स्वतंत्र निर्मितीच्या आधारे जगणे किंवा परोपकारी म्हणून जगत इतरांच्या बुद्धीच्या निर्मितीचा उपभोग घेणे. सृजनशील माणूस स्वातंत्र्य जपतो, एकटा उभा ठाकतो. परोपजीवी माणूस इतर माणसांशी संबंध जपतो आणि समूहासोबत जगतो. या संघर्षात अखेर रोआर्कचा विजय होतो, त्याची निर्दोष मुक्तता होते आणि कादंबरीचे शेवटचे वाक्य आहे, आणि मग होता फक्त समुद्र, होते आकाश आणि त्यावर उठून दिसत होती एक आकृती हॉवर्ड रोआर्कची.
1: मनाला भावलेले ग्रंथ या विषयी आपल्याशी संवाद साधला. ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमात विजय निपाणेकर यांनी सादर करते होते कृष्णा शिंदे. आणि आता सकाळचे 6:40 झालेत. कृषी बांधवांसाठी माहिती देणारा कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. आजच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत ओळख कृषी शास्त्राची. या माहितीचा भाग पहिला संवाद साधलेला आहे आपल्याशी विनया गांगल यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेती क्षेत्राकडे जेव्हा त्याला उपजीविकेचं साधन म्हणून न पाहता उद्योगाचा दर्जा देण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यावेळी प्रामुख्यानं अर्थशास्त्राशी कृषीचा संबंध हा जोडला गेला. कारण जोपर्यंत आपण शेतीकडे, शेती क्षेत्राकडे केवळ आणि केवळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहत होतो, तोपर्यंत त्यातल्या नफ्या तोट्याचा विचार करण्याची आवश्यकता कधीच भासली नाही. पण जेव्हा एखाद्या उद्योगाचा विचार केला जातो, त्यावेळी त्या ठिकाणी नफा हा खूप महत्वाचा ठरतो. आणि मग महत्तम नफा मिळवण्याच्या दृष्टीनं उत्पादनाच्या साधनांचं शेतीत एकत्रीकरण कसं करावं याची तत्व स्पष्ट करणं आणि ती समजून घेणं यासाठी कृषी अर्थशास्त्राची आवश्यकता निर्माण झाली. शेतकरी बंधू भगिनींनो, मग तिथूनच पुढे जन्म झाला कृषी शास्त्राच्या एका नवीन शाखेचा, अर्थात कृषी अर्थशास्त्र. कृषी व्यवसायाच्या विशिष्ट परिस्थितीला अर्थशास्त्राची तत्व आणि पद्धती लागू करणारं शास्त्र म्हणजे कृषी अर्थशास्त्र. किंवा शेतीच्या व्यवसायाला आणि कलेला सामान्य अर्थशास्त्र लागू करणं म्हणजेच कृषी अर्थशास्त्र. अशा अनेक व्याख्या तज्ज्ञांनी या संदर्भात केलेल्या आपल्याला आढळतात. या व्याख्यांवरून आपल्याला समजतं ते कृषी अर्थशास्त्राचं स्वरूप. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी अर्थशास्त्रात एका बाजूनं अर्थशास्त्र आणि दुसऱ्या बाजूनं शेतीचा वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय यांचा संबंध येतो. शेती हा एक व्यवसाय आणि जगण्या

0: करण्याचा मार्ग आहे, त्यात जमिनीच्या लागवडीचा प्रश्न असतो. या दोन विषयांच्या एकत्रीकरणातून कृषी अर्थशास्त्राच्या व्याप्तीची कल्पना आपल्याला येऊ शकते. शेती व्यवसाय हा असा आहे की त्यावर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. भौतिक, आर्थिक, सामाजिक, जीवविषयक, नैसर्गिक घटकांचा उल्लेख आपल्याला या बाबतीत करता येईल. शेती करताना शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो आणि तो करताना त्याचे अनेक संबंध निर्माण होतात. आधुनिक काळातील प्रगतीमुळे हे संबंध विविध प्रकारचे अनेक गुंतागुंतींचे झाले आहेत. कृषी अर्थशास्त्राला या संबंधांचा विचार करावा लागतो. म्हणूनच कृषी अर्थशास्त्र हे केवळ शेती आणि अर्थशास्त्र यांच्याशी संबंधित राहिलेलं शास्त्र नसून त्याचा संबंध इतर अनेक शास्त्रांशी येतो. शेतीच्या विकासाचा प्रश्न आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शेतीच्या लागवडीमधील अनेक समस्या आणि त्या सोडवण्याच्या पद्धती, शेती करण्याचे प्रकार आणि त्यांची तुलनात्मक उपयुक्तता, शेतीमधील आदान उत्पादन संबंध अर्थात इनपुट आउटपुट रिलेशन्स, विविध घटकांच्या प्रतिस्थापनाची शक्यता, खर्च आणि किमतींचा विचार इत्यादी प्रश्न शेतीशी निगडित आहेत. त्यामुळं केवळ अर्थशास्त्रच नाही तर समाजशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, विविध शेतकी शास्त्र इत्यादींचा संबंध या शास्त्राशी येतो. म्हणूनच आधुनिक काळात कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला बरीच वाढलेली दिसतीये. त्यामध्ये उत्पादनाचे अर्थशास्त्र, मालाचे विपणन, कृषी मूल्य आणि धोरण, कृषी वित्त पुरवठा, जमीन सुधारणा आदी अनेक विभाग हे समाविष्ट आहेत. या प्रत्येक विभागाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कृषीवाणीच्या येत्या काही भागांमधून. आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: ओळख कृषी अर्थशास्त्राची याविषयी आपल्याशी संवाद साधला होता विनया गांगल यांनी. आणि आता मात्र या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत.
2: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते. माझ्या अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रमात पल्लवी कुलकर्णीचा सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते, प्रामाणिकपणा ही शिकवण्याची गोष्ट नाही तर ती रक्तात असावी लागते. त्यामुळे ती एकतर अंगी असते नाहीतर नसते, पण त्यामध्ये टक्केवारी नसते. बघा ना किती साधं सोपं म्हणून ठेवलं आहे. मनाला पटतं आहे आणि काल तर मला इतकं अगदी म्हणजे पटलंच ना. बघा कालचाच अनुभव सांगते. काल दुपारी जरा पाऊस पडला होता, मैत्रिणीला छान फोन केला, मस्त चल गं कॉफी प्यायला जाऊ, छान पाऊस पडतो आहे तर. गेलो आम्ही कॉफी प्यायला आणि दोघींनी कॉफी घेतली आणि कपभर कॉफीचे दोघींचे मिळून आम्ही 120 रुपये दिले. खरं जीवावर आलं होतं एवढं मोठं, पण ठीक आहे आता हाऊस आहे ना, हाऊसला मोल नाही. तर असं 120 रुपयाचं आम्ही बिल पे केलं कॉफीचं आणि बाहेर पडलो. मैत्रिणीला जायचं होतं लवकर, ती गेली निघून तिला बायकेला. मी पण आता गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात मला भुईमुगाच्या शेंगा विकणारी एक त्या थोड्याशा पावसात इरलं घेऊन त्याखाली बसलेली एक मध्यम वयीन मावशी दिसली. मला शेंगा घ्यायच्या होत्या. आता आमच्या दोघींमधला संवाद आहे का? कशा दिल्या मावशी शेंगा? 100 रुपये किलो. बापरे केवढ्या महाग. अव ताई महागच आहे सर्व. अव माणसाचा जीव फकस्त स्वस्तात राहिलाय, बाकी समद महाग झालंय. 80 द्या की हो. मी आपलं माझं घोडं पुढं दामडलं. नाही हो ताई, 90 लावते चल. नको 80च. पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नको. अव ताई आम्हाला बी परवडायला लागतं. जाऊ द्या मग, मला पण नाही परवडत. असं म्हणत मी गाडी स्टार्ट केली. अव थांबा की ताई, जा घेऊन चला 80 घ्या. मला वाटलंच

0: अंकलाचा आविर्भावात मी गाडी बंद केली आणि फुशारकी मला वाटली. आणि चला फुशारकीतच त्यानं सांगलं, मावशी 2 किलो शेंगा करा चांगल्या आणि नीट कर बरं का, तोल मोल एकदम चांगलं झालं पाहिजे. आणि खरंच मावशीने नीट काटा केला बरं का, वरतून मुठभर खुशीनीच टाकल्या. मला शेंग खावीशी वाटली पण मी पक्की ना. मी काही माझ्या पिशवीतली नाही काढून खाल्ली, तिच्या ढिगातली घेऊन चांगली मोठी टस्टची शेंग काढली आणि मस्त सोलून खाल्ली आणि 200 नोट तिच्या हातावर ठेवली. मावशीने ती डोक्याला लावली आणि म्हणाली, सकाळपासून आता तुमचीच भोनी हाय, या पावसामुळं गिरायक नाही पा. तिला माझ्या पैशाचा आनंद झाला होता आणि मी खाल्लेली शेंग पण छान होती. मी त्यांना विचारलं, आणखीन एक उचलली मी आणि विचारलं, काय मावशी शेतातल्या का? नाही हो ताई, अहो मीच 70 घेतल्या होत्या म्हणून तुम्हाला 80 नाही म्हणत होते. तोपर्यंत मावशीने त्यांच्या चंचीतून माझ्या परतीचे 40 काढून ठेवले होते. आणि शेजारच्या चहाच्या टपरीवाल्याला ती म्हणाली की, भाऊ कालच्या नाची म्हणून आता 10 देते बरं का आज तुम्हाला. खरं तर टपरीवरती चहा 10 लिहिलेला होता पण गरीब मावशीकडून तो चहावाला तिच्याकडून 5 घेत असावा म्हणून 2 मिळून तिचे 10 झाले असावे. आणि आज ती माझ्याकडनं मिळालेल्या पैशातनं तिच्या त्या प्रॉफिटमधनं ती त्याचे पैसे चुकते करणार होती. मलाच केव आली मावशीची, मावशी राहू द्या, ते 40 तुम्हालाच राहू द्या, मी 100 घेते. कारण मी नुकतेच कॉफीच्या मोठ्या कपासाठी 60 पे केले होते. तशी मावशी म्हणाली, कशाला ताई उगा नग, आपला व्यवहार 80 ठरला होता ना, आता तोच ठेवा. आव 20 सुटल्या की मला बी सुटत्यात ना त्याच्यात ना, तेवढीच घरी चहाची पिशवी येईल, दुधाची पिशवी येईल, चहा व सुटल आमचा. आणि असं खोटं वागलं तर तो इटल बी माफ करायचा नाही आम्हाला. घ्या तुमचं 40 घ्या. खरं तर मी मनातनं खजिलच झाले. गाडी स्टार्ट करताना ठरवलं की पुढच्या शेंगा घ्यायच्या त्या या मावशीकडनंच, अगदी 110 किलो म्हटली तरी लगेच घेऊन टाकायच्या. अहो नाही मिळत हो बघायला, अशी प्रामाणिक माणसं बघायला मिळतच नाही हो ना. खरं तर मोलच नाही आहे, अशी प्रामाणिकपणाची वात आहे ना ती तुमच्या आमच्या मनात सतत तेवत राहायला हवी नाही का. चला विचार करून बघूयात आणि ह्या नोटवरती पल्लवी कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय,
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं विना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: आणि आता परिसर कार्यक्रमात जैवविविधतेचा हॉटस्पॉट याविषयी संवाद साधतील डॉक्टर संजय औटी. कार्यक्रम परिसर.
3: नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी डॉक्टर संजय औटी आपलं स्वागत करतो. आजपासून आपण अंजनेरी जैवविविधतेचा हॉटस्पॉट ही मालिका सुरू करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत अंजनेरीच्या जैवविविधतेविषयी. नाशिक शहराच्या पश्चिमेला सह्याद्रीची एक डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगररांगेलाच त्र्यंबकेश्वरची डोंगररांग असे म्हणतात. या डोंगररांगेमध्ये उतवड, बसगड, फणी, ब्रह्मा, ब्रह्मगिरी आणि यातलाच एक अंजनेरी. अंजनेरीचा गड हा हनुमान जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हनुमान जन्मस्थानाबरोबरच अंजनेरीचा डोंगर हा जैवविविधतेकरता खूपच प्रसिद्ध आहे, किंवा त्यावरची जैवविविधता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. अंजनेरी डोंगरावर एवढी मोठी जैवविविधता का, याचं काय कारण असेल, तर हे सर्व शोधण्याचा प्रयत्न आपण या भागामध्ये करणार आहोत. त्याकरता आपल्याला अंजनेरी डोंगराची रचना कशी आहे हे आधी समजून घ्यायला हवंय. अंजनेरीचा डोंगर हा फक्त दक्षिण बाजूनी मुख्य डोंगर रांगेला चिकटलेला आहे आणि तिन्ही बाजूंनी उभा कातळ आहे आणि वरती विस्तीर्ण पठार. अशा डोंगरांना इंग्रजीमध्ये प्लॅटू

0: किंवा आउटक्रॉप्स असे म्हणतात. आणि मराठीमध्ये याला आपण पठार, कातळ किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सडा असंही म्हटलं गेलंय. अंजनेरीचा डोंगर किंवा ज्याला आता आपण अंजनेरीचा पठार म्हणू हा सलग नाही आहे. जर आपण कास पठार किंवा पाचगणीचं पठार किंवा महाराष्ट्रातल्या अजून काही पठारांचा जर विचार केला तर अंजनेरीचं वैशिष्ट्य असं आहे की हा डोंगर तीन स्तरावर विभागला गेला आहे. पहिला स्तर हा 850 मीटरवर आहे, दुसरा स्तर हा 1150 ते 1200 मीटरवर येतो, तिसरा स्तर हा 1300 मीटरवर येतो. आणि या तिन्ही स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. अगदी खालचा जो स्तर आहे या स्तरावर अगदी थोड्या प्रमाणात माती आढळते, कारण पठारावरचं जे काही वनस्पती जीवन आहे हे जीवन मुख्यत्वे करून दोन गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे मातीचं प्रमाण आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पाणी किती प्रमाणात आहे. तर खालच्या स्तरावर अतिशय थोड्या प्रमाणात माती असल्यामुळे तिथे झाडी किंवा मोठमोठे वृक्ष, झुडपे आणि काही प्रमाणात हर्बेसियस किंवा छोट्या वनस्पती पण सापडतात. आपण जर मधल्या स्तराचा विचार केला तर मधला स्तर हा एक विस्तीर्ण टेबल लँड किंवा पठारासारखा दिसतो. इथे मातीचं प्रमाण खूपच कमी आहे आणि फक्त पावसाळ्यामध्ये म्हणजे फक्त जुलै ते ऑक्टोबर पर्यंत ह्या काळात ह्या पठारावर काही वनस्पती असतात. याच पठाराच्या दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या बाजूला आणि ईस्टला, ईस्टला म्हणजे मुळेगावच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप चांगल्या प्रकारे जंगल आहे आणि हे जंगल अजूनही एक्सप्लोअर केलेले नाही आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं, मुळेगावचं जंगल किंवा त्या बाजूचं जंगल आणि त्र्यंबकेश्वरच्या बाजूचं जंगल हे खूप महत्वाचं आहे. पण खऱ्या अर्थाने अंजनेरीचं पठार याचं महत्व असेल तर ते छोट्या वनस्पती किंवा ज्याला हर्बेसियस प्लांट्सच्या दृष्टीने आहे. आणि जो सगळ्यात वरचा स्तर आहे हा सगळ्यात वरचा स्तर हा 1300 मीटरवरती येतो. हे एक विस्तीर्ण पठार आहे. या पठारावर अंजनी माता आणि हनुमान यांचं मंदिर तिथे आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो वरचा भाग आहे किंवा ज्याला आपण पठार म्हणू या पठारावरती खूप मोठ्या प्रमाणात वनस्पतीची विविधता आढळते. म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने हा जो स्तर आहे हा स्तर खूप महत्वाचा आहे. या माहितीबरोबरच परिसर कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.
1: अंजनेरी जैवविविधतेचा हॉटस्पॉट याविषयी आपल्याशी संवाद साधला डॉक्टर संजय औटी यांनी. सादर करते होते कृष्णा शिंदे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: श्रोते, आता काही वेळाचा वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम यामध्ये ग्रंथ संरक्षण याविषयी संवाद साधतील अनिता जोशी. आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे, पण त्याआधी
3: कोहिनूर MG रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
5: मित्रहो नमस्कार. ग्रंथ संरक्षणाविषयी विज्ञान कट्ट्याच्या माध्यमातून मी अनिता जोशी आपल्याशी संवाद साधत आहे. कागद कसा तयार होतो, कागदाला हानी करणारे बाह्य घटक कोणते, याविषयी सविस्तर आढावा घेतल्यानंतर आज आपण शेवटच्या भागात त्याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, म्हणजेच बुक स्टोरेजची आयडियल कंडिशन काय असावी, याविषयी जाणून घेऊ. धुळीचे नियंत्रण करण्यासाठी जिथे सतत धूळ येत असेल अशा ठिकाणाहून ग्रंथसंग्रह हलवून धुळीपासून मुक्त अशा जागी आतल्या बाजूला संग्रह ठेवावा. ग्रंथ ठेवलेल्या ठिकाणची दारं आणि खिडक्या विनाकारण उघड्या ठेवू नयेत. खिडक्यांसमोर काही अंतरावर पसरट पानांची झाडं लावावीत. ग्रंथांची कपाटं वेळोवेळी स्वच्छ

0: करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथसंग्रहाच्या ठिकाणी कर्मचारी, अभ्यासक, पाहुणे यांना चप्पल बूट घालून येण्यास प्रतिबंध करावा. ग्रंथसंग्रहाच्या ठिकाणचा अतिरिक्त प्रकाश टाळण्यासाठी प्रशासकीय कामाची जागा आणि वाचन कक्ष हे एकमेकांपासून वेगवेगळे असावे. दारं आणि खिडक्यांना पडदे लावून आत येणारा अतिरिक्त प्रकाश रोखावा. कपाटं आणि शोकेस यामध्ये दिवे लावू नयेत. इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट किरण शोषणारे फिल्टर्स लावावेत. आवश्यक असेल तेव्हाच लाईट चालू ठेवावेत आणि शोकेसवर कापड अंथरून ठेवावं. तापमान नियंत्रित करण्यासाठी पंखे आणि कूलर या उपकरणांचा योग्य उपयोग करावा. ग्रंथ ठेवण्यासाठी शक्यतो लाकडी कपाटांचा उपयोग करावा आणि ते शक्य नसल्यास कपाटाच्या आत जाड हातकागदाचा थर द्यावा. हवेतील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी सिलिका जेलचे खडे पुड्यांमध्ये बांधून कपाटात ठेवावेत. त्याने आर्द्रता शोषली जाते. सिलिका जेलचा मुळातला रंग पांढरा असतो. आर्द्रता शोषल्यानंतर त्याचा रंग हळूहळू निळसर होतो. उन्हात वाळवल्यानंतर ते पुन्हा पांढरं होतं आणि आपण त्याचा परत वापर करू शकतो. कीटकांचा प्रतिबंध करण्यासाठी ग्रंथसंग्रहाच्या ठिकाणी अन्नपदार्थाचं सेवन केलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि वेळोवेळी स्वच्छताही करावी. कीटकरोधक द्रव्य कपाटात ठेवावीत. ते ठेवत असताना त्यांचा ग्रंथांना स्पर्श होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. बुरशीच्या नाशासाठी थायमोलचा वापर करता येऊ शकतो. हे सगळे उपाय आपण ग्रंथरक्षणासाठी करू शकतो. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाचं सांगेन की कोणत्याही महत्त्वाच्या कागदाला प्लास्टिक लॅमिनेशन करू नये. कारण प्लास्टिक हे कृत्रिम आणि रासायनिक पदार्थाने घडवलेलं असतं. त्यामध्ये नैसर्गिक तंतू नसतात. तापमानातील आणि आर्द्रतेतील वाढ आणि घट याचा प्लास्टिकवर परिणाम होतो. कागदाच्या भोवती असणारा प्लास्टिकचा भाग वाकतो आणि त्याला हळूहळू चिरा पडतात. त्या चिरांमधून हवा आत शिरते. या हवेने प्लास्टिक आणि कागद एकमेकांपासून वेगळे होतात आणि वेगळे होताना कागदावरचा मजकूर निघून जातो. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्राला प्लास्टिक लॅमिनेशन कधीही करू नये. कागद अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिजीर्ण झाला येतो. तर त्यासाठी आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने त्याला जॅपनीज टिश्यू पेपरचं लायनिंग करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याकडच्या महत्त्वाच्या कागदपत्रांना कधीही प्लास्टिक लॅमिनेशन करू नका आणि याआधी सांगितलेल्या उपायांनी आपल्या ग्रंथांची काळजी घ्या. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

0: वडनेरे सराव
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
3: किकीवाक शिक्षण संस्थेचे कला
2: वाणिज्य
3: विज्ञान
2: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: संपर्क
2: 9423531969 किंवा 8275 4 1 9.
4: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 9 3878 30 6 54.

दिल है के मानता नहीं ह्या चित्रपटातलं आपण गीत ऐकत आहात. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं फरीज अनवर यांचं हे गीत आहे. नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं. आणि श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. तोपर्यंत आनंद या गीताचा.

0: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय
0: स्वतः पासून सुरुवात कर.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन

0: स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. या संदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षा जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे.

0: त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माढा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 337,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांचा आज जन्मदिन आहे. अभिनय, गायन कला आणि देखणं व्यक्तिमत्व असा सुंदर मिलाफ त्यांच्या ठाई होता. गोव्यात जन्मलेल्या आशालता यांचं रंगभूमीवरचं पदार्पण दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संशय कल्लोळ या नाटकातील रेवती या भूमिकेद्वारे झालं. संगीत मत्स्यगंधा या नाटकाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी गायलेली त्यातली आणि इतर अनेक पदही गाजली. रायगडाला जेव्हा जाग येते, गारंबीचा बापू, हे बंध रेशमाचे विदूषक, कुंतता हृदय हे यासारख्या नाटकातील त्यांचा अभिनय

रसिकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटांमध्येही चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला. उंबरठा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास यासारख्या मराठी चित्रपटांमधून कधी प्रेमळ तर कधी करारी अशा भूमिका त्यांनी साकारल्या. बासू चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं. अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, चलते चलते, वो सात दिन यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका केल्या. अभिनय हेच जीवन मानून शेवटपर्यंत अभिनय जगणाऱ्या आशालता वापगावकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळच्या 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज

0: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे. हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 ला महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
1: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का कुठले विकासाचे टप्पे आहेत?
0: निश्चितपणे जेव्हा 1976 ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
0: ते अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यम

0: माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्या मधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं मी आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ऍग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: ऍग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचे, आणि ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येय धोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे ऍग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे, आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ऍग्रीस्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ऍग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर, आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजेत. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत. परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो तो QR कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेला आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर काम चुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा, नक्कीच, आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंशतः हा कार्यक्रम सहक्षेपित झाला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर देखील. श्रोते आठवण करून देत आहोत, आज सकाळी 8:40 वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. आज सकाळी 8:40 आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून ही मुलाखत सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा जरूर ऐका 8:40 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. आणि शेवटी आता सकाळचे 7:40 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामधले असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गर्दे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज त्याच्यामागची कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज त्याच्यामागची कारणं आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
4: जसं ती गेली 3 भाग आपण बघतोय की मूळ सूजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेस शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ती टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तीपर्यंत त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर म्हणूनच मूळ कारणांचा शोध का घ्यावा, तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं म्हणजे ती त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी विटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही विटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणती B12 आहे, विटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहा वाटावं म्हणून सुद्धा मल्टी विटॅमिन घेणारी लोक आहेत आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्या वेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रांना त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतोच, तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, म्हणजे आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी. खरं ते त्यांच्या ते प्रोटोकॉल मध्ये आले. त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा व्यक्ती, तो पित्ताचा व्यक्ती, तो कफाचा व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याचे वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही, त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला

0: शकतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठ्या आजार बरी करण्याची खात्री देत असतो.
1: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविशेष माहिती देत आहे, याविषयीची आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सूजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
0: खरं तर सूज कोणत्या कारणाने आले ना, त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिंपल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूओव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळं तयार होतं आणि ते सूजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतो. तिसरं प्रकार येतो सिस्टॅडोमॅक्युलर इडेमा म्हणून एक प्रकार येतो हे, किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो वाताचा आणि मग त्याच्यामुळे सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं आता हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कशा पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरी गुड व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे. हे सगळे विकार हे रक्तात गुठळ्या होणार आहेत. रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गुठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. हे सांगण्याचं कारण कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रांना ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे, सिस्टर्ड मॅक्युलर इडिमा म्हणून आहे, डायबिटीसमुळे आलाय, हायपरटेन्शनमुळे आलाय, आम्लपित्तामुळे आलाय, मधुमेहामुळे आलाय, मार लागल्यामुळे आलाय, CNVM आहे, काहीही असो ते काय बघताय सूज आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायमस्वरूपी अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
1: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रन चे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला दिसतात, बघायला लागतात. तर त्या सूजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितले ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर, डोळ्याच्या पडद्याला?
0: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते, पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो. गुडघ्याला सूज आली
1: बरोबर
0: तर चालू शकाल नाही ना. त्याचं काम काय, लोड सांभाळणं, म्हणजे उठूही नाही शकणार अशी अवस्था होते. बऱ्याचदा उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळे, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारणास्तव ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यावेळे प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं.
1: अच्छा,
0: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सूज आणि रक्तस्राव झाला तर अचानक

0: रक्तदृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज आली, अचानक दृष्टी जाते. आणि जर जुनाट आजार आहे, आस्ते आस्ते तुम्हाला पडद्याला सूज येते तर आस्ते आस्ते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे, त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल, तो सुजेच्या स्वरूपात असेल, तर तो फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडून येतो. म्हणून सुजेचं मूळ कारण शोधून, उगम काय त्या आजाराचा हे शोधून, त्या उगमावरती, त्या मूळ दोषावरती चिकित्सा हे आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सुजेमुळे येणारं अंधत्व कायमचं टाळता येईल.
1: बरोबर आहे. म्हणजे एका साध्या सुजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
0: अगदी.
1: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99.
2: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील.

श्रोतेहो आपण ऐकलं सुरेश भट यांचं गीत. आशा भोसले यांच्या आवाजातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वरसाज असेल आता. सौमित्र यांचं गीत मिलिंद इंगळे यांच्या आवाजात.

श्रोते आपण ऐकत आहात मिलिंद इंगळे यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. आपण यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाणार आहे, ते आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत आनंद या गीताचा.

0: श्रोते आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. तेव्हा तुम्ही जगभरात कुठेही असला तरी आकाशवाणी नाशिक केंद्र ऐकू शकत आहात आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा श्रोतो, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. आपण गीतधारा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि म्युझिकल मॉर्निंग 8:30 अर्थात 8:30. तसंच आज सकाळी 8:40 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. वनमहोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. आज सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. तेव्हा श्रोतो, गीतधारा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि छानसं गाणं ऐकण्यापूर्वी
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
4: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 930 78 30 654.
5: आणि शोधेव आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीतधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 8:18 आणि 25 सेकंद झाली आहेत आणि अगदी पाऊस हवा तसा बरसायला लागला नाही तरी तसं वातावरण आता निर्माण झालेलं आहे आणि इकडे तिकडे पाऊस पडायला लागलेला आहे. त्याच्या बातम्या कानावरती येतात म्हणजे नाशिकमध्ये दमदार पावसाची सुरुवात होईल. पण आता वातावरण निर्मिती झालेली आहे, थोडंसं वातावरण दमट आहे, त्यामुळे थोडीशी एक म्हणतो ना आपण एक मनात निराशा असते की काय आहे दमट वातावरण किंवा हवा नाही आहे, नको नको होतं कधी कधी या विषम वातावरणात. पण

पावसाची तयारी पुढे छान दिवस येणार आहेत आपल्यालाही आणि बळीराजालाही. तर त्या पावसाच्या प्रतीक्षेत आपल्याला जी काही थोडीशी मरगळ येत असेल कदाचित ह्या आभाळांच्या निमित्ताने, तर आकाशवाणी आपल्यासोबत आहे ना एंटरटेनमेंटसाठी आपल्या, तेव्हा एंटरटेनमेंट आपल्या घरात बसूनही करूयात, कुठेही असला तरी आकाशवाणी सोबत राहूयात. तर चला छानसं धमाल गाणं ऐकूयात. हे बाल चमूच्या आवाजातलं वंदना शिरोडकर आणि प्रज्ञा खांडेकर यांचा स्वर आहे, निर्मल देशपांडे यांचं गीत आहे, मीना खडीकर यांचं संगीत असलेलं हे गाणं ऐकणार आहोत.

तेव्हा शोधव बालचमूच्या आवाजातलं त्यांच्या संकल्पनेतलं हे गीत की आभाळाचा रंग काळा झालेला आहे आणि मग निसर्गाच्याच प्रत्येक घटकाला सांगितलं की ते स्वच्छ कसं करा. हे निर्मल देशपांडे यांनी शब्दरचना होती यांची आणि वंदना शिरोडकर आणि प्रज्ञा खांडेकर या बालस्वर होता यांचा आणि मीना खडीकर यांचं संगीत होतं. आणि खरंच आहे ना की ह्या पावसाळी वातावरणाच्या निमित्ताने पावसाच्या निमित्ताने थोडी अस्वच्छता पसरते अगदी घरादारात, कारण दमट हवा असते आणि ते सगळं चालू असताना मग अनारोग्याला थोडंसं निमंत्रण आपोआपच दिलं जातं. तर ती स्वच्छता आपल्याही कडनं घराघरात पाळली गेलीच पाहिजे. नुसतं घरातच नाही तर आपल्या घराचा बाजूचा परिसर देखील आहे तोच देखील स्वच्छतेकडे आणा. हे सांगायची गरज नाहीच आहे की डासांची निर्मिती या निमित्ताने होत असते, तर आपल्याला हे सगळं टाळण्यासाठी स्वच्छताही आसपास पाळली पाहिजे. तर चला धमाल गाणं यानंतरचंही आहे ते ऐकणार आहोतच गीतधारा या कार्यक्रमातलं. तेव्हा ऐकत राहा, ऐकवत राहा आकाशवाणी नाशिक, आकाशवाणी नाशिक, आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण.

0: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
1: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला
0: वाणिज्य
1: विज्ञान
0: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: संपर्क
0: 9423531969 किंवा 8275854 19.
2: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: आणि आता गीतधारा कार्यक्रमात आपण शेवटचं गाणं ऐकणार आहोत, ते राम मोरे यांचं आहे. उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: प्रवेश करत आहोत तो म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात. तेव्हा मराठी चित्रपट गीत आपण ऐकणार आहोतच, तसंच 8:40 आपण ऐकणार आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. ही मुलाखत आम्ही सहक्षेपित करणार आहोत मुंबई अस्मिता वाहिनीवरून आज सकाळी 8:40. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील.
1: सुमधुर गाण्यांचा खजाना, श्रोते हो स्नेहाच्या प्रेमाच्या गाण्यांचा हाच तर वाहणा आणि हाच आमच्या नाशिक आकाशवाणीचा नजराणा FM 101.4 MHz वर.
0: तर हा सुमधुर गाणी आपण घेऊन येणार आहोतच काही वेळातच, पण त्याआधी
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोता, आपण ऐकत आहात माझा मुलगा चित्रपटातला उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलेश्वरातलं गीत. यशवंत देव यांचं गीत आणि संगीत या गाण्याला आहे. तेव्हा कार्यक्रमातलं हे होतं शेवटचं गाणं आणि आता यानंतरचा कार्यक्रम ठीक 8:40 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला आम्ही सहक्षेपत करत आहोत मुंबई अस्मिता वाहिनीवरून 8:40. तोपर्यंत आनंद या गाण्याचा.

0: प्रसारित करत आहोत. वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतो नमस्कार. श्रोतो हो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेस ती जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या, आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारच्या काम आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिक मध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, अशी तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात, तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं, कारण आम्ही कलाश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपलं, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का, असं ना मी शेजारचे जे वन क्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वन क्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी आपण म्हणून

0: ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते
1: बरोबर
0: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे. असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो. म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं. त्यांचं काम, त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमॅनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले आहेत, गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी चराईबंदी हे सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत. साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात, आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या IIT पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्या ते आवडली की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDP संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचे युनिट आणले. बिनधुराची चूल, ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना, तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर,
0: असे नियम गावाने एकत्र केले, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही, आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतो. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सरमध्ये, 5000 रनिंग मीटर
0: सरमध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढ्या अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का. म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा ही सिस्टम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं.
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कल शेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टीम ही करणं पडेगा.

0: कारण आपण टॉप टू बॉटमचे बांध बांधत आलो ना, हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धन विषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक आपाप शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं, कारण शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं, लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या दोन कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले, ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धन जी कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावर
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस
1: बरोबर
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचे ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागले. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्या, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकड्यांनी सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत, कारण वॉटर टेबल हे 70-80 फुटाच्या वरती. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की विहीर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केलाय.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 M.Com पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. M.Com व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: हे कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामध्ये छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं, आम्ही त्या जंगलाचं बॉटनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाड किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र, एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना कसं सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला. वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होती, मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जे आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण, हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, 5 बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: आपण काय विचार करतो, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार नाही.

0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचा आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे. तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तर भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला. याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं. त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिक खालची. याचं व्हॅल्यू कसं करणार हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन केला आहे.
1: बरं.
0: त्याला आदिवासी विकास विभागाचे आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते.
0: बाजारपेठ मिळण्यापर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी तिथं जमिनीत न मिळते. त्यामुळे जंगल जल जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय. आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो. हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना हे विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत. आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का? याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अतिउत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत. आपलं भारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली. एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातला विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत. विक्री केली ते आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं.
1: बरोबर.
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो?
1: अगदी.
0: आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय. आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्यापाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्राम सभेला मिळून दिलाय.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय.
1: म्हणजे
0: काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही हे सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो? विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे. जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे. हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनाने आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हाच आहे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओ

0: मला बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या पाच बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची. आणि हा कार्यक्रम सहक्षेपित झाला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून जो मुंबई केंद्रांनी सहक्षेपित केलेला होता. तेव्हा सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत पीएनजी अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर नमस्कार.
6: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली, त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर एक गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं पण त्याच्या आधी एक कलकत्ती बांगड्याचे पण एक प्रकार आहे,
7: बर,
6: तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. ह्याच्यात काम खरं तर जास्त असतं रस, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
7: बरोबर. आणि तुम्ही मागे

0: सांगितलं होतं तसं, या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
1: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खिळ्याची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-6 दिवसात बनू शकतात. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3 ते 4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो. पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3 ते 4 आठवड्याचा वेळ देणं
0: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: शक्यतोचं काही नऊ वाजून पाच मिनिटांपासून आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. दादा पुन्हा एकदा आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम तेव्हा आपण ट्यून केलंय आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजलेले आहेत. सुरुवातीला आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत अनुरूप विवाह संस्था आणि त्यानंतर गीत भारती हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम. तेव्हा सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7191, 1800-267-7191, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून, घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं,

0: एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: नमस्कार।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
2: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळचे 10:05 आणि 25 सेकंद झालेले आहेत।

0: तेव्हा रसिकहो, लक्ष मनावर सुवर्ण मुद्रा उमटवणारी ही आहे आकाशवाणी आणि आपण आकाशवाणीचं ट्यून केलंय नाशिक केंद्र. तेव्हा सुमधुर गाणी आपण मराठी मराठमोळी गाणी ऐकणार आहोत, ज्यामध्ये आपण विविध मराठी गाणी अर्थात मिश्र गीत आपण ऐकणार आहोत. तेव्हा सुरुवातीचं हे लोकगीत आहे ते ऐकूयात.
1: चला ये बाकी लई झाक झालं म्हणजे तुम्हाला काय ठाव नाही वय. अव आपल्याला आवडीचं लगीन ठरलंय. आता मला खोटं सांगून काय करायचंय, घ्या तिच्याच तोंडून ऐका.

0: तेव्हा रसिकहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोशन सातारकर आणि सहगायिकांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं आहे. आपण कार्यक्रम ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीत भारती.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
4: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: हॅलो
6: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
5: 10 लाख द्या वाचाल.
7: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
7: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
7: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
6: अरे
7: ठेवला
8: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
7: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवा.
9: आरबीआय सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
11: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
0: मराठी मिश्र गीतांच्या या कार्यक्रमात आता मत्स्यगंधा या नाटकातलं आपण पद ऐकणार आहोत, ते आशालता बाबगावकर यांनी गायलेलं.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वरसाज असलेलं हे नाट्यपद मत्स्यगंधा या नाटकातलं होतं, ज्याला स्वर होता लाभलेला तो आशालता बाबगावकर यांचा. कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीत भारती.
1: कोहिनूर, एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: हाते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सुरेख गीत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आवाजातलं, त्यांनीच संदीप खरे यांनीच लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या गीत भारती या कार्यक्रमामध्ये.
1: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणीमध्ये रोज सकाळी 6:40.

0: 10 ते 50 टक्के सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
0: दहा ते 50 टक्के सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.

फैयाज आणि बालचमुनी गायलेल्या ह्या गीताबरोबरच आजचा हा गीत भारती कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आणि आता सकाळचे 10:30 वाजतात. आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत NCERTचा उमंग.

0: आणि उत्सुकता निर्माण करणारा एक मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचं नाव आहे आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे. नेमका आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे ह्या चित्रपटात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत चार मित्र आलेले आहेत या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी, किंबहुना या चित्रपटात काय आहे हे सांगण्यासाठी. मित्रो, 3 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे नायक अजिंक्य राऊत. नमस्कार अजिंक्यजी.
1: नमस्कार.
0: सोबत आहे अद्वैय. अद्वैय नमस्कार.
2: नमस्कार.
0: आणखी एक मैत्रीण सानिका.
3: नमस्कार.
0: नमस्कार. अभिजीत.
4: नमस्कार सर.
0: नमस्कार. कसे आहात?
4: एकदम मस्त.
0: मित्र हो, हे चारही मित्र आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत, आउट ऑफ सिलेबस विषयी सांगणार आहेत. आता मला एक पहिली उत्सुकता लागलेली आहे या ठिकाणी. मला एक सांगायला आवडेल की आपल्यासोबत अजिंक्य राऊत, मराठी चित्रपटसृष्टीतील एक युवा देखना आणि महाराष्ट्राचा एक चॉकलेट हिरो अशी एक छानशी आयडेंटिटी मिळालेला आणि आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान या युवा मित्राने निर्माण केले आहे. आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे या चित्रपटाविषयी त्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. अजिंक्य, मला सांग, तुझी चित्रपटातली भूमिका काय आहे आणि तुला द बेस्ट इतर चित्रपटात तू काम करतो आहेस, करत असतोस, यातला काय वेगळा अनुभव आहे?
1: सगळ्यात पहिले तर नमस्कार. अकोल्यामध्ये येऊन आज मला इतका आनंद होतोय, त्यात आम्ही पाऊस घेऊन आलोय असं कळलं. सो पायगुणांबद्दल चर्चा झाली आणि मला असं वाटतं निसर्ग, युनिव्हर्स जे आपण म्हणतो, जे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आउट ऑफ सिलेबस या आमच्या सिनेमामध्ये केलाय, तो किती मदत करतो याचा मला परत एकदा एक प्रकारे प्रचिती आली याची, असं मी म्हणेन. कारण माझं आजच्या दिवशी शूट असणार होतं मुंबईमध्ये, पण ते समहाव पोस्टपोन कॅन्सल होऊ शकलं, ते उद्यावर गेलं आणि आज मला इथे येता आलं. तर सगळ्यात पहिले तर सुगत वाघमारेजी हे नाव कारण आहे मला इथे आणण्याचं किंवा ह्या सिनेमाचा भाग बनवण्याचं किंवा ओव्हरऑल हा सिनेमा बनवण्याचं. कारण ते निर्माते आहेत आमचे आणि ते ज्यानुसार रिअल लाईफमध्ये जी जी कामं करतायत, सोशली जितक्या ॲक्टिव्हली ती कामं करतायत, आय थिंक त्याचंच कुठेतरी इन्स्पिरेशन, प्रेरणा घेऊन आम्ही ह्या सिनेमाचा भाग झालो. आणि त्यांच्या एका भेटीमध्ये मी हे ठरवलं की आपण योग्य हातांमध्ये जाणार आहोत एक कलाकार म्हणून, ज्यानुसार आमचे नवीन देशबोईनाजी आमचे दिग्दर्शक आहेत, तेलुगू भाषिक आहेत, बट त्यांचा जो एकसंध विचार होता आमच्या रायटरसोबत, जे की आहेत अनिकेत कोरडेजी, यातले मॅक्सिमम म्हणजे आमचे टीममेट्स हे विदर्भाचे आहेत. आणि असाच अनिकेत नावाचं पात्र जे मी साकारतोय तोही मुलगा विदर्भाचा आहे. टेंबूरखेड नावाच्या गावची ही कथा आम्ही दाखवली आहे आणि त्या गावामध्ये MPSC ची तयारी करणारी ही मुलं, त्यात MPSC ची एक्झाम देऊन स्वतःची पोस्टिंग मिळवलेला, पण त्या पोस्टिंगवर काही पॉलिटिकल कारणांमुळे स्टे आलेला हा मुलगा अनिकेत, जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचार करतो किंवा त्याला सिस्टीमला चॅलेंज करण्याचा विचार करतो, तेव्हा त्याच्या सोबतच्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून त्याला किती प्रेरणा मिळते, धाडस मिळतं. आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचारही करतो तेव्हा त्याच्यावर किती संकटं येऊ शकतात आणि किती एक प्रकारे शेख चिल्ली जसा स्वतःच्या फांदीवर बसलाय ती फांदी तोडून घेतो, त्याप्रकारे मनुष्य ह्या सिनेमामध्ये पण आणि रिअल लाईफमध्ये पण आपलीच फांदी तोडतायत की काय असं वाटू लागलंय, ह्याचा अवेअरनेस करण्याबद्दलचा आमचा हा सिनेमा आहे आउट ऑफ सिलेबस, जो 3 जुलैला येतोय आणि प्रेक्षकांकडून अजून तरी ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सो पुढेही मिळेल अशी अपेक्षा.
0: ग्रेट. आता आपण अजिंक्यकडनं आउट ऑफ सिलेबस विषयी जाणून घेतलंय. मी पुन्हा तुझ्याकडे दुसऱ्या प्रश्नाला येईल, पण तत्पूर्वी दमदार अभिनेत्री जिला मी म्हणेल जी पदार्पण करते आहे या चित्रपटामध्ये, अर्थातच अद्वैय. अद्वैय काय वाटतंय या अनुभवाविषयी, म्हणजे चित्रपटाच्या अनुभवाविषयी आणि स्पेशली तुझ्या सर्व कास्ट विषयी?
2: नमस्कार. मी आहे अद्वैय आणि माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना, जी MPSC ची तयारी करायला अनिकेत याच्याकडे जाते. कल्पना ही अशी खूप हेडस्ट्रॉंग मुलगी असते, जी थोडीशी प्रिव्हिलेज्ड मास्तरांची मुलगी, थोडीशी अनअवेअर असते. आणि या कथेमध्ये तिची अशी जर्नी दाखवली आहे की जेव्हा ती आपलं संविधान वाचते, आपले MPSC याच्या अभ्यासक्रमाची तयारी करते, तेव्हा तिला ज्या गोष्टी रिअलाईज होतात आणि जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट तिचं होतं फ्रॉम बिईंग समबडी हू इज अनअवेअर टू बिकमिंग एक अशी मुलगी जिला स्वतःच्या व्हॉइसचं वेट माहिती आहे, जिला माहिती आहे की आपणच म्हणजे जे युवा आहे त्यांनी जोपर्यंत आवाज नाही उचल

ना तोपर्यंत हा सिस्टम बदलू शकत नाही ज्याच्यात आपण इतके जास्त गुंतलो आहोत. तर असं काही माझं पात्र आहे आणि खूप भारी मज्जा आली. मी पदार्पण करते आहे आणि सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे. तर इतकी सपोर्टिव्ह कास्ट आणि क्रू मला भेटली, मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. म्हणजे अजिंक्य सरांबद्दल बोलायला गेलं तर खूपच हंबल, डाऊन टू अर्थ, आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासून त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं. अभिनयाबद्दलच नाही तर इंडस्ट्रीबद्दल एवढ्या गोष्टी सांगितल्या, समजवल्या, मी कसं असायला पाहिजे, काय गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे. अभिजित दादा बरोबर माझं वेगळंच बॉन्डिंग आहे. आम्ही खूप खूप छान मित्र बनलो आहोत आणि त्यांचं कलाक्षेत्र वेगळं आहे, माझं वेगळं आहे. मी कविता करते, ते स्टँडअप करतात आणि त्याच्यात

0: नेहमी कविता करते ते स्टँड अप करतात आणि त्याच्यात आम्ही एक दुसऱ्यांना इतकं सपोर्ट आणि हे करतो की पॅकअपच्या नंतर देखील आम्ही सोबत बसून परफॉर्म करायचो एक दुसऱ्यासाठी आणि त्याच्यातच म्हणजे वऱ्हाडीमध्ये खूप मदत भेटली मदत मिळाली आणि खूप मजा आली. आणि सानिकाबद्दल बोलायला गेलं तर खूपच म्हणजे भारी मैत्रीण मला भेटली आहे.
1: ग्रेट. म्हणजे तू आजच्या म्हणजे नायिका म्हणून आजच्या या काळाचं प्रतिनिधित्व करत आहे. अजिंक्य एक तरुण म्हणून आणि तू एक तरुणी म्हणून.
0: Yes.
1: दोन मित्र या चित्रपटात आउट ऑफ सिलेबस मध्ये आहेत, तुम्ही दोघही जण त्यात. मला सानिका तुझा रोल आणि काय दिलंय आउट ऑफ सिलेबसने तुला?
2: नमस्कार. पहिले तर नमस्कार अकोला. आणि मी हे सगळं बोलायच्या अगोदर ना एक किस्सा सांगते. आज सकाळी मी इकडे आले आणि अभिजितच्या रिलेटिव्हकडे गेलेले जे मला ओळखतही नाहीत. तर असं झालं की चित्रपटामधलं कोणीतरी येतंय आणि आपल्या अकोलाचं कोणीतरी प्रोड्यूस करतंय किंवा इकडे अकोल्याची टीम आहे, तर ते एकदम आरतीचं ताट वगैरे घेऊन आल्या, दृश्य काढायला लागल्या की तुमचा पिक्चर खूप छान हिट होणार आहे म्हणून. मला छान त्यांनी एक प्रेझेंट दिलं आणि त्यांना काहीच माहीत नव्हतं. तर अकोलाकरांचं खूप प्रेम आहे, म्हणजे खूप प्रेमळ लोक आहेत आणि या चित्रपटालाही त्यांनी तसंच भरभरून प्रेम द्यावं. आणि आउट ऑफ सिलेबसबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर एक धाडसी स्वतःच्या मैत्रिणींना मित्रांना मदत करणारी. आणि कधी कधी असं होतं ना की आपण आउट ऑफ सिलेबस डिसिजन घेतो की मी आता 10वीतून 11वीला जाणार आहे, तर माझी मैत्रीण बीकॉमला घेते तर मी पण बीकॉमला घेते जरी मला सायन्स करायचं असेल, कारण माझी मैत्रीण तिकडे. सो तसंच आहे असं काहीतरी मी जे केलं आहे की माझी मैत्रीण एम पी एस सी करते तर मग मी पण करते. आणि मग त्या एम पी एस सीच्या प्रवाहात ती म्हणजे जे माझं पात्र आहे सविता नावाचं ती स्वतःला झोकून देती त्या प्रवाहात. तिला तो प्रवाह मिळतो का किंवा ती त्याच्यापासून भरकटते का? सो हे सगळं जाणून घ्यायला तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस नक्की बघावा लागेल.
1: थँक्यू. अभिजित मला सांग, तू अकोल्याचा आहेस, तू विदर्भाला चांगला जाणतोस, मला तुला हाच प्रश्न आहे की आउट ऑफ सिलेबस महाराष्ट्रात तर लोक पाहणारच आहेत, तू आपल्या अकोलेकरांना आणि महाराष्ट्रातल्या इतर तमाम, कारण आजची ही मुलाखत महाराष्ट्रावर ऐकल्या जात, या तमाम तरुणांनी हा चित्रपट का पाहावा?
3: चित्रपट का पाहावा यासाठी माझं एकच उत्तर असं आहे की हा बेसिकली हा पिक्चर आहे एमपीएससीच्या मुलांवर. आणि एमपीएससीचे मुलं फक्त विदर्भात अभ्यास करत नाहीत, एमपीएससीची मुलं थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये अभ्यास करतात. त्या मुलांची लाईफ काय आहे ती लाईफ बघण्यासाठी तुम्ही पिक्चर बघावा. आणि एम पी एस सीचा अभ्यास केल्यानंतर एखादा नॉन सिरियस कॅन्डिडेटसुद्धा कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट होते, तर ती डेव्हलपमेंट बघण्यासाठी तुम्हाला 3 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघावं लागेल. आणि आउट ऑफ सिलेबस म्हणजे काय, एकंदरीत मी माझं जर उदाहरण दिलं, मी या चित्रपटाची निगडीत सुरुवातीपासून आहे. आम्ही डॉक्टर सुगत वाघमारे सरांकडे आम्ही दोघा भावांनी हा प्रोजेक्ट नेलेला. बट कोणी पण चित्रपट देताना किंवा मागताना सुरुवातीला तुमचा अनुभव मागतात, बट सुगत वाघमारे सरांनी आम्हाला हा अनुभव दिला की दुसरा पिक्चर करण्यासाठी की पहिला अनुभव मी तुम्हाला दिलेला आहे किंवा हे सांगण्यासाठी आमची प्रोफाईल बनवली, आमचं करिअर बनवलं, जे काही करिअर असेल यानंतर जे काही ओळख असेल ती फक्त आणि फक्त सुगत सरांमुळे झालेली आहे. बस हे मी सांगू इच्छितो.
1: रॅपिडमध्ये एक प्रश्न सर्वांसाठी. एक आवतन शब्द आहे, आवतन म्हणजे आमंत्रण देणं. तर आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना इन शॉर्ट मध्ये जर आमंत्रण द्यायचं असेल आपापल्या स्टाईलमध्ये, म्हणजे अजिंक्य फिल्मी स्टाईलमध्ये जे आउट ऑफ सिलेबस मध्ये कॅरेक्टर करतोय त्या स्टाईलमध्ये अजिंक्य कसं आवतन देईल, अद्वय कसं आवतन देईल, अभि कसं आवतन देईल, आणि तू तू तुझ्या साताऱ्याच्या लँग्वेज मध्ये बोललीस तरी चालेल. मला तुमच्या आपापल्या लँग्वेज मधले आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना तुम्हाला जर आवतन द्यायचं असेल तर कसं द्याल इन शॉर्ट?
4: मराठवाड्याचा मुलगा आहे मी, पण इतकंच म्हणेन की पहिल्यांदा विदर्भाची भाषा बोललोय ना, मग वराठी भाषा बोलायला यायला लागेल ना तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस पाहायला. कशी वाटली सांगाल ना मला कॉमेंट्स मध्ये.
1: ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, साताऱ्याच्या भाषेत एकदम टिपिकल स्टाईल मध्ये तुझी.
2: तर भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या साताऱ्याच्या पोरीचा पिक्चर येतोय तर यावंच लागतंय की काय? मगला का येणार ना सगळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर
1: जगास एक नंबर कड्याक पटला आपल्याला आपल्या प्युअर वराडी.
3: तर पोट्ट्यो अबे फुल टू फकाल्या, याच्यात फुल टू फकाल्या, अर्ध्यापर्यंत फकाल्या आहेत, पोट्ट्यमशाही आहे आणि काय सांगू, येडे चाडे आहेत पुरे. येडे चाडे पाहायचे असेल तर या 3 जुलैला काय म्हणता याल ना बे?
1: अरे वा जगा, पण येडे चाल्यांसोबत आम्ही ऐकलंय प्रबोधन पण आहे.
3: प्रबोधन आहे पण ते मी आता नाही सांगणार, येडे चाडे बघायला सगळे लोक येतील.
1: म्हणजे तुला तुला म्हणायचं अख्ख्या महाराष्ट्राने

0: No, Hazard.
1: Yes, yes. Bas.
0: Right? Advi, teri style bata.
2: English.
0: Chalel. Chalel, no problem.
2: If you're tired of being a part of the system and know that there's some change that needs to come up and you know that you can be that change, you can be that voice, you should definitely come and watch Out of Syllabus on 3rd July 2026 in your nearest theaters.
0: My God. Samajhla bara ka amcha sagalya. Each and every word samajhla. Mitra ho, Ajinkya sobat, Advai sobat, ankhi lead role la yancha team sobat, कमलेशजी सावंत या चित्रपटात आहेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक दमदार अभिनेते आहेत. कमलेशजी सावंत यात एक खलनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. सोबत मिलिंदजी शिंदे आहेत, जे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनुभवी अभिनेते आहेत. त्यांचा सुद्धा अभिनय आपल्याला पाहायचा आहे. अजिंक्य, ऑन बिहाफ ऑफ युअर टीम, तुझ्या या संपूर्ण टीमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी तू काय आवाहन करशील?
3: मला मनापासून हे सांगण्याची इच्छा आहे की आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा ज्यानुसार दिसतोय स्क्रीनवर, तोच सिनेमा जर वेगळ्या कुठल्या भाषेमध्ये, साऊथच्या, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये जर आला असता, तर त्या सिनेमाकडे खूप प्रेरणादायी सिनेमा म्हणून बघून डोक्यावर घेतलं जातं. मला असं वाटतंय आता वेळ आली आहे आणि सुगीचे दिवसही आले आहेत मराठी सिनेमाला, तर प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन 3 जुलै रोजी आउट ऑफ सिलेबस हा आपला मराठी सिनेमा जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी. धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू अजिंक्य. या सगळ्यांच्या समवेत आपल्याला आउट ऑफ सिलेबस अख्ख्या महाराष्ट्रात पाहायचा आहे. तर आकाशवाणीच्या तमाम श्रोत्यांना डॉक्टर सुगतजी वाघमारे, अदोतिशू प्रोडक्शन अँड फिल्म्स अँड म्युझिक यांचा हा चित्रपट नक्की आपल्याला पाहायचा आहे, अनुभवायचा आहे. आणि नंतर तुम्ही सर्वांनी हा ऐकल्यानंतर लोकांना सांगायचं आहे, आपल्या जनतेला सांगायचं आहे की हा महाराष्ट्राचा आपला सिनेमा आहे, युनिक सिनेमा आहे. आणि हाच युनिक सिनेमा जगण्यासाठी, जपण्यासाठी आपल्या सर्वांना आउट ऑफ सिलेबसच्या या टीमला आता शुभेच्छा द्यायचा आहे. तर अजिंक्य, अद्वैत, अभिजित आणि सानिका, आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांकडनं आणि अकोला आकाशवाणीकडनं आणि महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या संपूर्ण केंद्राकडनं तुमच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आम्ही सगळे मिळून हा चित्रपट पाहणार. मी सांगू इच्छितो की हा चित्रपट सुपर डुप्पर हिट होणार आणि महाराष्ट्राचा प्रत्येक श्रोता तुमचा चित्रपट पाहणार. तुमची साद आकाशवाणीने ऐकली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही जनमानसात पोहोचणार आणि पोहोचलात. पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मित्र हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदोतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून ऐकलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदोतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून. मुलाखतकार होते डॉक्टर प्रदीप अवचार आणि सहभाग होता अजिंक्य राऊत, अद्वई, अभिजित रामचंद्र आणि सानिका तोरसणकर.
4: श्रोते, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला. प्रायोजित कार्यक्रमाचं शीर्षक होतं आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे. आकाशवाणीचं आपण ट्यून केलं आहे नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअरवरती. आता प्रसारणाच्या टप्प्यावर नियंत्रण कक्षातून आमचे सहकारी श्याम नायर आणि प्रशांत पाठक यांच्यासह प्रसारण कक्षातून मी पल्लवी कुलकर्णी आपला निरोप घेणार आहे. पण आपण आकाशवाणीसोबतच राहा. यानंतरचं सहक्षेपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचं आहे. तोपर्यंत ऐकत राहा, ऐकत राहा आकाशवाणी नाशिक.

आम्हा सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा.

या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉल पटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरी मध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेम मध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम, फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीम मध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर

0: म्हणजे 20th सेंचुरीमध्येच किंवा 19th सेंचुरीमध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
1: बरं,
0: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं, आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे.

0: इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत सात खेळतात आणि हा जगातला सगळ्यात म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं, आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुला मुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप म्हणजे युरोप कडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 ला, भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही, कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. आला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
1: वा वा वा,
0: भारतातली.
1: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
0: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्या नंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपणचे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणार असतो, आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं.
0: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं.
0: ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंडच्या आतमध्ये.
1: बरं.
0: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंडच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंडच्या आतमध्ये
1: करायचं, त्याच्यापेक्षा करावं
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं.
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं.
0: हा, तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिल मध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला की किती फास्ट गेम झालेला आहे.
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप

0: ती सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते. आता आपण बघतोच आहे की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
1: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत, म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या, आमच्या डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते, जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, त्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे, म्हणजे जी चपळता आहे, जी फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ऍथलेटिक्स मध्ये पण करू शकली आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉल मध्ये झाला. स्पीड मध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंग मध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच, म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वी पर्यंत जिथे खो खो खेळली, 11वी मध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही एक दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
0: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
1: आणि त्यांना पाहिजेच होता, रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्स मध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेम मध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
0: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
1: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर, म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम, म्हणजे आमची महाराष्ट्राची आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली, म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
0: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
1: मेहनत
0: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे तुमचं व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
1: बिलकुल.
0: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वी पर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
0: बरं.
1: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरलामध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि

0: प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले आहेत,
1: अगणित बक्षीस तुम्हाला मिळालेली आहेत.
0: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
1: हो.
0: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे आता अंधश्रद्धे निर्मूलन मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहे. म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांची चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ घेतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाईम. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
1: बरं.
0: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
1: बरं,
0: ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही. आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं.
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला तिथे, कॅम्प मध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं.
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी, मेहनत त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे, जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे, फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जस्ट आता कॉमनवेल्थ आता एक झालेला आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण त्या आता काही काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेम मध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीज वर, तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे की मग गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीप मध्येच येत नाहीये.
1: आणि प्रत्येक कसं आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो,
0: बिलकुल
1: शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची, ती मी इथे येऊन करायची. आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्समध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल छत्रपती अवॉर्डी आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत, आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं.
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी

0: डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत कारण त्यांच्याशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट स्टेट लेवलवर एवढे पॉईंट नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट ज्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: लवनीत मॅम आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कसे खेळाचे बारकावे शिकवलेत.
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोड म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग थोडंसं खेळाकडे बिलकुल लक्ष देणं कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं
1: बरोबर
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक कॉलेज इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांशी जेवढे फ्री राहत नाही ना तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते त्याच्या घरचं वातावरण कसं आहे त्याच्या घरी तो कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात इतर पॅरेंट्स लोक वेग तो मध्ये असा गुंफलेला असतो आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं
1: त्यामुळे
0: त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं मग त्याला की नाही अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो अपने घर के काम भी करो अपने माँ बाप की भी बात सुनो टीचर्स की बात सुनो स्कूल में और अपने कोचेस की और डिसिप्लिन में रहो तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है ये तो पढ़ने में अच्छा है मॅडम इसकी कोई प्रॉब्लेम नाही आहे तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले खुश होतात ते बिचारे त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया अपने को ये मिलने वाला है अपने को ये बताया गया अपने को परमिशन मिल गई है कोई बात नाही आज दोन्ही एक रोटी खायगे तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग
0: असतं
1: ते सांभाळणं खूप गरजेचं आहे
0: आणि जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है मारता भी है डांटता भी है और हमको हेल्प भी करता है
1: बरोबर
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं खेळ
0: गणित सोपं होतं दोघांसाठी सोपं
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला अतिशय महत्वाचा हा पुरस्कार त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला आणि त्यांची तलवार
1: बरं
0: ते असं तर विचार करा तुम्ही जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की एक विरांगण आहोत आपण खरंच झाशीची म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत विरांगण आहोत आपण की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: खेळ स्टुडंट होतो
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला असा एखादा प्रसंग आठवतो.
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली ते आमची

0: तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती, पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती. त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते, आपल्या खांद्यावर येते, तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा. पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर, कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल, अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी 5 मुलं किंवा 5 स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये 7 खेळणं गरजेचं असतं. पण त्यावेळेला काय झालं होतं, आमच्या क्लबचे फक्त 5 मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे 7 मुली, आणि त्या 7च्या 7 मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये 7 खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त 5 त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं,
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही 4 जण खेळताय समोर. त्या 4 आम्ही या 5 मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही 5 मुलींनी मिळून जिंकलेला
1: आहे.
0: तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर, इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला, आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला, ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला, जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, साईकडनं, स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान,
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान, अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकतायत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल

0: चिमोटे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
1: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
0: अच्छा. मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
1: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, ह्या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
0: खरंच. तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरनी असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर ॲडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही ॲडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतोय मी. दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थ मध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिक मध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करता ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाइन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट्स तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाइन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा सला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे?

0: कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आय आय टी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळा एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे झालं पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट.
1: अच्छा,
0: मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय, आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे. म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे, कुठलीही डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे एआय रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआय कडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 जे काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचंय किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी वगैरे सगळं त्याला करायचंय, एमबीए करायचंय, लॉ करायचंय. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये, आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड, त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस.

0: लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केलं जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी दोन सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेस मध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांचा पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सिलिंग सेशन झाले, काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: तर आणि खूप आनंदी आवड होती
0: त्याला फोटोग्राफी मध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो,
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टर कडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटच, तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कौन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे,
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का? मग
0: बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचा त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात, ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय, किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल एबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, है ना, लॉजिकल एबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्यूमेरिकल एबिलिटी आणि मेकॅनिकल एबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे

0: मुळात बरोबर नाहीये.
1: याच्यामध्ये
0: त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसं प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमची स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळतंय, तुम्हाला मीडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगले आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं.
0: खरंच.
1: तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच. सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो.

0: तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो. तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे व्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
1: बरोबर
0: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
1: हो. आणि सर भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे तर काय असू शकतं?
0: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. तसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटर डिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ एआय झालं.
1: अच्छा.
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक्स सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत. सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनवर पूर्ण वर्ल्ड चाललेला आहे आज. है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं. असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अवेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं आहे, तर फक्त लिटिगेशन नाहीये.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्युट रिझोल्युशन झालं. त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं. मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स आहेत. बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे, बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या त्या मॅच होतात की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी. फक्त डिग्रीच्या नावावर नाही झाल्या पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृ

0: शक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत फॅमिली मेंबर्स आहेत तुमचे रिलेटिव्ह आहेत आणि मुलं असो किंवा मुली असो मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत लॉयल्टी जास्त आहे त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अॅबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत तर त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
1: बरोबर.
0: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली जी मुलाला तर घडवते कुटुंबाला पण घडवते पण देशालाही घडवते आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर काउन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही. गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं. खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल.
1: खूप छान सांगितलं सर तुम्ही आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनू या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं.

0: तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कर रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जथ्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी

हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16 शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते
1: आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. व गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरव रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

0: तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जून पर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7 सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमानी विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: था और कितना इसको जो सबसे पक्की सहेलियां होती थी वो तुरंत दौड़कर बुला ले जाती थी कि चलो चलो दो इंद्रधनुष निकले हैं जो मांगना है मांग लो. और बहुत बार मांगा जाता था कि भाई गणित का पर्चा बड़ा ख़राब होने वाला है, नहीं कुछ समझ में आ रहा है तो वो उसमें अच्छे नंबर आ जाएँ या कि हमें ये ड्रेस मिल जाए, कुछ इस तरह की ख्वाहिशें होती थी. आपने क्या कभी ऐसी कोई ख्वाहिश की है हमें ज़रूर बताइएगा. एक और श्रोता कह रहे हैं कि रुम्बा ये तमिल शब्द है, मतलब बहुत ज़्यादा, बहुत या बहुत ज्यादा. एक और श्रोता ने कहा है रंग तो जीवन शैली का अभिन्न अंग है, शिक्षा हो, सजावट हो, प्रकृति हो, विज्ञान हो या जीवन ही क्यों ना हो, ये 7 रंग ही असली हैं, बाकी सब नकली है. बरसातों में दूर पहाड़ पर ये इंद्रधनुष मनमोहक होता है. और ये भी तो बताइए कि इन 7 रंगों का, इन 7 की ये गिनती जो है वो सुरों में भी इस्तेमाल होती है. 7 सतरंगी सपने भी होते हैं और इंद्रधनुष तो होता ही होता है. एक श्रोता ने कहा है कि हमारी सगाई के बाद जब पारिवारिक फंक्शन में होने वाली धर्मपत्नी से मुलाकात हुई थी तो मौका देखकर अकेले में ये गीत गाकर सुनाया था, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. ये सुनकर वो मुस्कुराई, ये प्यार आज तक कायम है और अंतिम सांस तक रहेगा. वाह बहुत सुंदर बात. एक और श्रोता कह रहे हैं वाह बहुत सुंदर, मैंने तेरे लिए 7 रंग के सपने, सुरीले सपने चुने, हर अंतरे में कई भावों को बांध कर दिल की बातें करता हुआ प्रतीत होता है मुकेश जी की आवाज़. और ये हमारे श्रोताओं ने कुछ संदेश में कहा है रजनीगंधा की बात. रजनीगंधा संग खिलता मन अक्सर किसी अनजाने से बंधन की महक से सराबोर हो जाता है. जिंदगी की आपाधापी में जब कोई खास करीब आता है तो भावनाएं धीरे धीरे से दिल में अपनी जगह बनाने लगती हैं. शुरुआत भले ही खामोश हो लेकिन जैसे ही दिलों के तार जुड़ते हैं जीवन के सारे सुर सुरमई हो जाते हैं और बिखरे हुए जज्बात सिमट कर एक मुकम्मल ताल में बन जाते हैं. बड़ी सुंदर बात कही आपने. तो चलिए अब अगला गाना सुनते हैं. इस गाने को सुनकर बताइए

श्रोते हो दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद

0: खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले.
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका

मेलबर्न इथं कॅनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई ठाणे पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी दूधगंगा कासारी कुंभी पाडगाव घटप्रभा सरफनाला कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आलीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वनमहोत्सवाची सुरुवात केली. वनमहोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वनमहोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळा मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. या वेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिकेअंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोरती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्ट मध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जर दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे. बायोटेक
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे, आणि आताही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे.
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे, आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
2: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत, तर शोधत तर मी नेहमीपासून होती. आणि जानेवारीच्या दरम्यान IVU एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. मग त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
2: मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे January 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल, आणि February end आम्हाला सबमिट करायचं होतं.
1: बापरे,
2: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी July 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण

0: थोडं कठीण झालं आजच्या जनरेशन मध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो. आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी. आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्ट वरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेली आहेस तर मग तुला तसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का. वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींची अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट्स त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेला आहे, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं. आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असं जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करते. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आई वडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आई वडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आई वडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते, ती काळजी ही फक्त आई वडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुल की कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी, मी काय माझी बहीण काय. आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझन मध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं. म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे

0: गोष्टी इम्प्रूव्ह करेल याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर यशामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत. त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ टू वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्यामध्ये पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकू नाही दिलेलं, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले, किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ दी सक्सेसफुल नावाचं. त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात. तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन्ड आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा, तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टर वरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असे अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव. तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ, तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या. आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसेता हमारा. गुलसेता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातं? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना. आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडंसं. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल,

0: तुम्ही म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: अच्छा, आता मला असं सांग, ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत, काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: बरोबर, म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
0: बरोबर.
1: अच्छा, आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल, कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरते शेवटी असं सांग की तू यूथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण हे का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणानं कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे अतिशय कमी अशा वयात, रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युवा कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कुणाला सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळवून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र

0: स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि साता समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकीनाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव जो टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून

0: क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: वासुदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
6: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमत.

0: 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी

0: विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात तिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: रसिक हो, आपण ऐकत आहात FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नाशिक केंद्र. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, किसान वाणी.

0: नमस्कार मंडळी, आजच्या किसनवाणी कार्यक्रमात मी विनया आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948, अर्थात 2 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 32.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 92% तर संध्याकाळची आर्द्रता 89% इतकी नोंदली गेली. मंडळी, गेल्या 24 तासात नोंदलं गेलेलं पर्जन्यमान आहे 9.4 मिलीमीटर इतकं. हे होतं हवामान वृत्त. आता प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, खरीपात सोयाबीन लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, आता एक नजर आजच्या कृषी वार्तेवर. एलनिनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती ठरावी यासाठी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं आधी पूर्ण करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच जलसंधारणाची नवीन कामं न घेता दुरुस्तीची कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ही होती कृषी वार्ता. आणि आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. लेखन आणि सहभाग आहे विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा. ऐकूयात रानजाई. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया
4: आणि मी यामिनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
0: अगदी नखशिखांत भिजलेली यामिनी, म्हणजे खरोखर तू पावसाचा आनंद घ्यायला सुरुवात केलीयस असं दिसतंय.
4: कसला आनंद ग विनया? अगो म्हणजे पहिला पाऊस असतो त्यात आनंद घेतलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण बरेचदा असं होतो की तो सतत चालू जर असला आणि त्यात आपण ओलं चिंब झालं आणि त्या ओल्या चिंब पावसामध्ये भिजून आल्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटं 20 मिनिटं इथेच असंच वाळवत बसत राहावं लागतं, त्याचा पण कंटाळा येतो अगं.
0: अगं पण खरं सांगू का, म्हणजे मी तर असा विचार करते बघ यामिनी, की आता आपण अलीकडे बऱ्याच वेळ ऐकतो बघ आता की रेन थॉन असतं कुठे किंवा कुठे रेन डान्स वगैरे, याच्यासाठी आपण खास पैसे वगैरे भरून त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. बरं, गंमत अशी की त्याच्यासाठी आपल्याला मुद्दा म्हणून वेळ काढावा लागतो. आणि बऱ्याचदा काय होतं की मला तरी हे शक्य होत नाही, मग तर मी आत्ता असं ठरवलंय की जर अशी पावसात भिजण्याची वेळ आपल्यावर आलीच
4: तर संधी सोडायची नाही,
0: एन्जॉय करायची.
4: अगदी अगदी अगदी छान छान. पण आता हे काय, जरा हवा येऊ दे मला. भिजले मी. पण अगं, पाऊस सुरू झाला मनाला जरा बरं वाटलं, पण नाही का?
0: तेच म्हटलं की तो एक वेगळाच आनंद आहे वर्षा ऋतूचा.
4: प्रश्नच नाही,
0: ऋतूचं जेव्हा आगमन होतं त्या

0: वेळी सगळीकडे हिरवळ पसरते आणि आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून यायला लागतं. म्हणजे आणि यंदा तर तुला सांगते की आपल्याकडे म्हणजे ते एलनिनोचा प्रभाव आहे आणि पाऊस येणार आहे, कमी येणार आहे, इतके काय काय वेगवेगळे तर्कवितर्क ऐकायला मिळत आहेत.
1: त्यांनी तर मन धास्तावलं होतं जरा, नाही का?
0: पण मग आता ही सगळी पावसाच्या सगळ्या बातम्या जेव्हा वाचतोय ऐकतोय आपण, तेव्हा थोडासा धीर आलाय की ठीक आहे.
1: हो हो, पूर्ण अगदी 100% पाऊस येईल असं नाहीये, पण तरी 80% पाऊस येणार आहे. त्याचा काही म्हणजे खूप काही आपण टेन्शन घ्यायचं काम नाहीये.
0: हा म्हणजे आता या पावसामुळे थोडासा दिलासा आपल्याला मिळाला की येईल पाऊस, भले खूप जास्त नाही पण काही का असे ना पाऊस होणार आहे हे आता वाटायला लागले.
1: हो हो, पण विनया काही ठिकाणी पेरण्यांची सुरुवात केली आहे शेतकरी बंधूंनी, पण काही ठिकाणी मात्र पाऊस जास्त झालेलाच नाहीये. फक्त माती जी काय ती ओली झालेली आहे, पण अशा ओलाव्यामध्ये मला वाटतं झाडं लावणं, रोपं लावणं हे काही बरोबर नाहीये. उगाच म्हणजे दुबार पेरणी करण्याची
0: अगदी अगदी म्हणजे शक्यता सुद्धा अनेक ठिकाणाहून आपल्याला सांगतायत. कृषी विभागाच्या पण बातम्या आपल्याला वाचायला मिळतात की शेतकरी बंधू भगिनींनी अजून तरी पूर्ण वापसा आल्याशिवाय चांगली ओल आपल्या जमिनीमध्ये जर आपल्याला दिसत नसेल आणि पुढे जर पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर मात्र आपण पेरण्यांची घाई करू नये असं सांगितलं जाते. हा, आपल्याकडे पाण्याची सोय आहे आणि इनकेस पाऊस मध्ये जर थांबला तर आपण आपल्या जवळचं पाणी वापरू शकतो. अशा स्थितीमध्ये पेरणी केली तर ठीक आहे, पण आणि पाण्याची सोय नसेल, कोरडवाहू जमीन असेल तर मात्र पेरण्यांची घाई करू नये असंच सांगितलं जातं.
1: पण हा भीज पाऊस जर कंटिन्यू राहिला 2-4 दिवस तर मग काही हरकत नाही, पुढल्या आठवड्यामध्ये पेरण्या होऊ शकतात, नाही का? तशी तो शेतकरी बंधूंची तयारी सगळी झालेलीच असेल, नाही का?
0: आपण बियाणे आणून ठेवणं, 2-3 आठवड्यापासून आपण सुरुवात केलेली,
1: निविष्ठ आणून ठेवा. आणि खरंच आधी आणून ठेवणं फार महत्वाचं आहे पण, नाही का?
0: म्हणजे आपण पूर्ण तयारीत असणं, पूर्वतयारी आपली व्यवस्थित झालेली असणं हे फार गरजेचं आहे.
1: अगदी.
0: मग ऐनवेळी आपली पळापळ होत नाही. मग कधी कधी काय होतं की अशा घाईच्या वेळी बऱ्याचदा आपण बघतो की मग तुटवडा असतो, मग बीज आपल्याला जे हवं ते उपलब्ध होत नाही,
1: भाव वाढलेले असतात, असं पण होतं.
0: असं पण होतं. त्यामुळे आपण हे वारंवार सांगतो की पूर्वतयारी करून ठेवा. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींनी ती केलेली आहे.
1: अगं, शेतकरी अभ्यासू आहे.
0: आणि तर आपण बघतोय की अगदी सुशिक्षित तरुण कृषी क्षेत्राकडे वळत आहेत, त्यामुळे थोडासा अजून आपल्याला फरक जो आहे तो आता जाणवतोय.
1: मग आता काय करणार? म्हणजे बेरोजगारी आपल्याकडे वाढत चालली आहे, अशा वेळेस शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की जो आपण छान शांतपणे करू शकतो.
0: अगदी खरं.
1: आणि तुला सांगू का, पुढलंही जे आयुष्य येईल ना त्यामध्ये सुद्धा असं होणार आहे की तुम्ही काही नटबोल्ट तर नाही ना खाऊ शकणार, अन्नच खावं लागणार, त्यामुळे शेतकऱ्याला काही मरण नाही.
0: त्यामुळे शेती ही कधीही उच्चच आहे आणि ती राहणार आहे.
1: अगदी.
0: आणि तुला सांगू का यामिनी, फक्त शेतीच नाही तर आपल्याकडे वेगवेगळे वन संवर्धनाचे कार्यक्रम होतात, तर त्याकडे पण आता थोडस तरुणांनी वळालं पाहिजे. वनांचं महत्व, वनोत्सवाचं महत्व, किंवा आपण जे म्हणतो की सगळीकडे वृक्षारोपण झालं पाहिजे. आणि या पावसाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली ही संधी आहे की एखादं झाड आपण कुठेतरी जर लावलं किंवा बिया जरी आपण नुसत्या फेकून दिल्या तरी पण त्या उगवतात, हे या ऋतूचं वैशिष्ट्य आहे. आपण असं काही केलं पाहिजे.
1: अगं, घरोघरी आता जे आंबे खाल्ले जातात, जांभळं खाल्ले जातात, त्यांच्या पण बिया आपण संवर्धन करू शकतो. आणि अशा वेळेस आपण जिथे कुठे जातोय त्यावेळेस त्या बिया आपण जर टाकून दिल्या तर त्याची झाडं उगवतात. बरं, ते जाऊ दे, पण वन विभाग आज तुम्हाला स्वस्तामध्ये झाड द्यायला तयार असतं. तिथून आपण झाडं आणून लावले तरी चालू शकतात.
0: अगदी खरंय. आणि तुला सांगू का, याचं महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच वन विभागातर्फे आपल्या देशात दरवर्षी 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव साजरा केला.
1: याला एक राष्ट्रीय वृक्षारोपण उत्सव म्हणतात.
0: या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे ना यामिनी, नागरिकांमध्ये पर्यावरणाचं रक्षण, वृक्ष संवर्धन आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणं.
1: म्हणजे काय, लाखो झाडं या काळामध्ये जर लावलीत तर हरित पट्टे वाढवण्यावर भर दिला जातो, नाही का?
0: खरंच आहे. आणि या वनमहोत्सवाची सुरुवात आपले भारताचे माजी केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री डॉक्टर के एम मुन्शी यांनी 1950 केली होती. बरं का?
1: अगदी अगदी. आणि जसा पाऊस येतो ना, जसं खरीप सीझन सुरू होतो, तर लोकांच्या मनात वृक्षारोपणाचा उत्साह निर्माण करणं आणि

0: वनसंपदेचं संवर्धन करणं हा यामागचा मुख्य हेतू आहे खरं म्हणजे.
1: खरंच आहे. बघ ना आता वाढत्या प्रदूषणामुळं जे बिघडलेलं पर्यावरणाचं संतुलन आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी संतुलन करण्यासाठी आपल्याकडे झाडं लावणं याला दुसरा पर्याय
0: नाही.
1: त्यामुळेच तर आणि मुख्य म्हणजे माहिती का की झाडांचं महत्व आपण वारंवार आपल्या कार्यक्रमांमधून पण सांगतो की झाडं जर असतील तर मातीची धूप आपल्याला थांबवता येते. झाडांची मुळं ही घट्ट माती धरून ठेवतात ज्यामुळं पावसाळ्यात जमिनीची धूप होण्यासाठी प्रतिबंध होतो.
0: अगदी अगदी.
1: आणि अगं की माती वाहून जाते अगं वरचा बरेचदा आपल्याला वाहून गेलेला दिसतो.
0: हो आणि मग त्यामधले जे अन्नद्रव्य आहेत महत्वाचे ते पण वाहून जातात आणि मग मातीची जी प्रत आहे ती खालावते. आणि हे ना सगळं खरं म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पुढल्या पिढीपर्यंत याचं महत्व पटवून देणं पण गरजेचं आहे नाही का.
1: आणि त्याच्यासाठीच तर विशेषत हा महोत्सव जो आहे सप्ताह जो आहे तो साजरा केला जातो. या सप्ताहाच्या निमित्त शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय तसंच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकठिकाणी झाडं लावली जातात.
0: अगदी अगदी.
1: आणि निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन
0: शैक्षणिक स्पर्धा घेतल्या जातात. चित्रकला आहे, निबंध आहे, वक्तृत्व स्पर्धा पण आयोजित केल्या जातात नाही का.
1: तेच तर. वन विभाग आणि ग्रामपंचायती सुद्धा अनेक ठिकाणी मोफत रोपांचं वाटप करतात. छत्रपती वनश्री सारख्या पुरस्कारांद्वारे उत्कृष्ट वृक्षारोपण करणाऱ्या संस्थांना सन्मानित सुद्धा केलं जातं.
0: हो हो हो. आणि अगं या निमित्तानं मुलांमध्ये सुद्धा पर्यावरण शिक्षणाचा प्रसार केला जातो.
1: खरंच आहे. त्यांना झाडांचं महत्व कळतं, त्यांना त्याचे उपयोग कळतात की कशा पद्धतीने पर्यावरण संतुलनामध्ये एक वृक्ष आपली स्वतःची जबाबदारी सांभाळत असतो हे त्यांना समजतं.
0: हो. आणि वृक्ष हे लावणंच नव्हे तर त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. नाहीतर रोपटं लावून दिलं आणि त्याची जबाबदारी संपली असं होत नाही. त्याला पाणी देणं आहे, त्याच्याकडे लक्ष देणं आहे याची पण.
1: अनेक ठिकाणी आता जेव्हा मध्यंतरी फिरायला वगैरे जाते ना यामिनी, तर मी बघितलंय बघ की डोंगर कड्यावर आपल्याकडे आपण जे वन संवर्धनाचं काम सुरू केलेलं आहे तर अनेक ठिकाणी मी असं पाहिलंय की असं छोटस झाड लावलेलं असतं रोपटं आणि मग त्याला जाळी वगैरे बसवलेली असते आणि त्याच्यावर नाव असतं की कुणाच्या स्मरणार्थ तुम्ही हे लावलेलं झाड आहे आणि कोण त्याचं संवर्धन संगोपन करत आहे. हा जो उपक्रम आहे अनेक संस्थांच्या मार्फत तो राबवला जातो.
0: अगदी.
1: तो खूप छान आणि स्तुत्य असा उपक्रम. यामिनी
0: खूप बोललो नाही का. आपल्या सख्यांना असं
1: ही एवढी भिजत आली आहे तर मग मला वाटतं आपण मैत्रिणींना एखादं गाणं ऐकूयात.
0: वा वा.
1: आपण थोडासा गरमागरम चहाचा आस्वादही घेऊया.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा वा.

0: वा वा वा वा विनया, म्हणजे छान. अगदी
1: गाण्याला वा वा करतीस की चहाला?
0: दोन्ही याला. कारण की अशा येणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये गरमागरम वाफाळलेला चहा पिणं म्हणजे स्वर्गीय सुख आहे बघ, नाही का?
1: आणि मी तर असं म्हणते की आईता चहा जर आपल्याला कुणाच्या हातचा मिळाला असेल ना, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद
0: नाही. अगदी अगदी अगदी खरंय खरंय.
1: तुला सांगू का यामिनी, मी तुला तेच सांगणार होते की ठीक आहे, मला पण पावसात भिजायला आवडतं, अनावधानाने मी बऱ्याचदा भिजते पण. पण आपल्या मैत्रिणींना पण मला हेच म्हणायचं आहे की मैत्रिणींनो, आपण असं पावसामध्ये भिजणं सुद्धा तितकंसं योग्य नाहीये बरं का. कारण मग काय होतं की पावसाळ्यामध्ये आपण जर फार काळ ओले राहिलो तर त्यातून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं.
0: ओल्या कपड्यांचा पण त्रास होतो त्याने, स्किनला वगैरे पण खूप खाज येणं वगैरे, लाल होणं,
1: अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची पण योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्या बरोबर कायमस्वरूपी ओझ झालं तरी चालेल, पण एक छत्री आपण ठेवली पाहिजे, किंवा रेनकोट आपण आपल्या डिक्कीमध्ये कायमचा ठेवून दिला तरी तो चालतो. की 4 महिने त्याला डिक्कीमध्ये स्पेशल आसन द्यायचं, गरज पडली की काढायचं, नाही गरज पडली तर
0: राहू द्यायचा. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: आणि तुला सांगू का, ही गोष्ट फार महत्वाची आहे. ती केवळ आपल्याच बाबतीत आहे असं नाही, तर आपल्या पिकांच्या बाबतीत पण तसंच आहे की आपण आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. जसं मी तुला पिकांचं सांगितलं तसं आपल्या जनावरांचं पण आहे. की आता पावसाळ्यामध्ये आपण बघतो की अनेक वेळा जनावरांमध्ये वेगवेगळे आजार जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव होत असतो, आणि काही आजार तर संसर्गजन्य आजार असतात.
0: मग यासाठी लसीकरण वगैरे करून घेण्याची गरज आहे. आणि अशा पशुपालक जे आहेत त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या प्रत्येक जनावरांचं लसीकरण हे पावसाळ्यात पूर्वी जर करून घेतलं तर पावसाळ्यात होणारे जे घटसर्प वगैरे असे जे रोग आहेत ते कमी होऊ शकतात,
1: त्याचं प्रमाण कमी करता येतं. किंवा आपण असं म्हणूयात की भलेही आजार जरी झाला तरी त्यापासून फारसा त्रास जनावरांना होत नाही. प्रतिबंधात्मक हा उपाय असल्यामुळे
0: अगदी अगदी
1: त्यातून ते जनावर सहजपणे बरं होऊ शकतं. पण जर आपण अशा पद्धतीने प्रिकॉशन जर घेतल्याच नाहीत तर मात्र अनेकदा जनावरं ही अशा आजारांना बळी पडू शकतात.
0: अगदी. आणि जास्त पाऊस जर झाला ना तर जमिनीमध्ये असणारे जे उंदीर आहे, साप आहे, ते सगळे बाहेर येतात, आणि अशा वेळेस त्यांच्यापासून बचाव करणं पण गरजेचं आहे, नाही का? म्हणजे लक्ष देऊन चालणं, किंवा खूप पाऊस येत असला, विजांचा कडकडाट होत असला तर अशा वेळेस सुद्धा झाडाखाली उभं राहू नये, कारण वीज ही झाडावर जास्त पडते. त्यामुळे एखादं शेड असेल त्याच्या खाली उभं राहावं.
1: आणि अगदीच काहीही जरी नसलं आपण जर

0: एकदम खुल्या मैदानात असू तरी सुद्धा वेल अँड गुड. फक्त काय करायचं की आपण उकीडव बसायचं, दोन पायांवर बसायचं आणि आपलं डोकं जे आहे ते आपल्या गुडघ्यामध्ये आपण मुडपून घ्यायचंय, ते असं वाकवून घ्यायचंय की जेणेकरून आपल्याला वीज जरी पडली तरी तिचा त्रास होणार नाही.
1: अगदी अगदी.
0: आणि त्याच्यासाठी तुला सांगते की अलीकडे आपल्याकडे वेगवेगळे ऍप आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला पूर्वसूचना मिळत असतात.
1: दामिनी ऍप आपल्याकडे आहे जो विजांच्या कडकडाटासाठीच आहे.
0: हा, तर त्याच्या मार्फत आपल्याला
1: माहिती कळू शकते.
0: शिवाय आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जो कृषी सल्ला
1: देतो
0: शेतकऱ्यांना देत असतो कायमस्वरूपी, त्यात पण आपण याचा उल्लेख केलेला असतो की विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता अशी आपण जी वर्तवलेली असते, तर त्याचाही थोडासा आपण अंदाजा घेऊनच आपली कामं ठरवली पाहिजे.
1: अगदी अगदी खरं आहे ग.
0: तुला सांगू का यामिनी की आपण आपली, आपल्या घरच्यांची, आपल्या जनावरांची, आपल्या शेताची पूर्ण काळजी घेणं पावसाळ्याच्या दृष्टीनं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: अगदी अगदी.
0: आणि याच नोटवर मला वाटतं की आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करूया.
1: अगदी अगदी. चला तर मग मंडळी, आजच्या रानजाई मधून मी यामिनी भाकरे
0: आणि मी विनया तुम्हा सगळ्यांचा आता निरोप घेतोय. पुन्हा आपली भेट आहे जे येत्या गुरुवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. मैत्रिणींनो, आम्ही जातोय पण तुम्ही आनंद घ्या या गाण्याचा.

0: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात आणि विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसी घरपोच पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
1: देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपए ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1,00,000 करोड़ रुपए से ज्यादा मिले.
0: जेव्हा हवामान होई खराब, PMFBYD आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: मंडळी, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील या ठिकाणी संपत आलेली आहे. तेव्हा जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, खरीपात सोयाबीन लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? आणि उत्तर आहे मंडळी, खरीप हंगामात सोयाबीन लागवडीसाठी सुधारित वाण जसं फुले दुर्वा अर्थात KDS 992, फुले किमया KDS 753, फुले संगम, फुले अग्रणी, फुले कल्याणी आदी वाणांची निवड आपण करू शकता. बरं का मंडळी, वाण कोणतंही वापरलं तरी चालेल, पण पेरणी मात्र आपण व्यवस्थित वापसा आल्यानंतरच करावी. याच नोटवर आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया आपल्या सगळ्यांचा आता या ठिकाणी निरोप घेते. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. तर सादर करते होते कृष्णा शिंदे. रसिक हो, रात्रीचे 8 वाजतायत. काही क्षणातच आपण जाणार आहोत विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांसाठी विविध भारती केंद्राकडे.